0: മലയാളം പ്രക്ഷേപണം വീണ്ടും നാളെ ഉച്ചയ്ക്ക് 12:30. നമസ്കാരം.
1: श्रोताओं, अभी आप मलयालम कार्यक्रम सुन रहे थे. ये आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है. दोपहर के 1 बजने वाले हैं. कुछ ही पलों में समाचार आप सुनेंगे, जिसे हम अपने दिल्ली केंद्र

0: क्या शेर मारा है।
1: तो बोया मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता।
2: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता।